0: श्रोताओं, कुंदा ताटके ने गाई गदी माडगुळकर की इसी भक्ति रचना के साथ ही भक्ति संगीत का कार्यक्रम अब हम समाप्त कर रहे हैं। यह कार्यक्रम आपने सुना रागम 24/7 DTH चैनल पर। यह आकाशवाणी पुणे केंद्र की निर्मित थी। सुनते रहिए भारतीय संगीत हर पल हर समय।
1: इदु आकाशवाणी भारतीय शास्त्रीय संगीत वाहिनी अमृत वर्षिणी FM कंपनांक 100.1 MHz ಗಳು। ಇಂದಿನ ಭಕ್ತಿ ಕುಸುಮಾಂಜಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಮಗೆಲ್ಲ ಪ್ರೀತಿಯ ಸ್ವಾಗತ। ಸಂಗೀತ ಪ್ರಿಯರೇ, ಮೊದಲಿಗೆ ಸುಂದರ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವರು ಬರೆದಿರುವ ಗೀತೆ ಹಾಡಿದ್ದಾರೆ KG ಕನಕಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರು। ಕರುಣದಿಂದ ಕಾಯೋ ಕಮಲನಾಭನೆ, ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಟುಡೇಸ್ ಡಿವೋಷನಲ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಪ್ರೋಗ್ರಾಂ। ಕರುಣದಿಂದ ಕಾಯೋ ಕಮಲನಾಭನೆ, ರಿಟನ್ ಬೈ ಸುಂದರ ಶಾಸ್ತ್ರಿ, ಸಂಗ್ ಬೈ KG ಕನಕಲಕ್ಷ್ಮಿ।

धिन धा धा घेरे नागे धेने घेने धाती घेने धारा घेन ताके धेने धेना घेन ताके टेटा किटे धेने घेरे नागे धेने घेन धाती घेने धारा घेने ताके देने देना किने तिन ता ता केरे नाके तेने किने ताती किने तारा किने ताके तिने तेना किने ताके टेटा किटे धेने घेरे नागे धेने घेने धाती घेने धारा घेने ताके देने